0: समस्तुल्पणामे समस्तुल्पणासे
1: अतंकलानामे समस्तनिवासे
0: कामं विपुते समस्तुल्स्वरूपे
1: कर्मप्रणाशिसुतर्मप्रभुते
0: सदा सच्चिदानं सत्रंगपणासे
1: करिमलकुलिंदा समस्तनिवासे
0: गजाय विपुते गजाय गणिमे
1: हरियं करियं करिमुरहिमे।